0: सर्व काले नमो सर्व पाले
1: नमो सर्व देवे नमो नमस्तस्तु देवे नमस्तं अपेवे
0: नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे
1: नमो सर्व गौणे नमो सर्व पौने
0: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस्ते आले
0: नमस्तं अबन्ने नमस्तं अमरने
1: नमस्तं जरारं नमस्तं कृतारं
0: नमो सर्व तंदे नमो स्तबंदे।

0: नमस्त्वं नरनाथे नमस्त्वं प्रमाथे
1: नमस्त्वं अगंजे नमस्त्वं अपंजे
0: नमस्त्वं काले नमस्त्वं अपाले
1: नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो साहसाहे नमो महामाये
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोग रोगे नमो सुख सुखे
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
1: नमो सर्व जीतन नमो सर्व पीतन
0: नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं
1: नमो सर्व मंत्र नमो सर्व यंत्र
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृसं
1: नमो सर्व रंगे त्रिपंगी अरंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अपीजे अपीजे समस्तं पसीजे
0: कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी
1: सदा सर्वदा ऋद्ध सिद्ध निवासी
0: चर्पणचं त्वय प्रसादं वृत कर्मे अनवृत तर्मे
1: अखल जोगे अचल पोके
0: अचल राजे अटल साजे
1: अखल तर्मन अलग कर्मन
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
1: सर्वं पाले सर्वं माने
0: सर्वं प्राणं सर्वं त्राणं
1: सर्वं भुक्ता सर्वं